0: Pratap Sarnaik said at a press conference that Maharashtra has had a rule since the year 1989 requiring auto rickshaw drivers to communicate with passengers in Marathi. He has said that complaints had emerged that several non-Marathi speaking drivers were unable to converse in the language, resulting in disputes. He's also said in some cases resulting in police FIRs. Listen into Pratap Sarnaik's remarks.
1: मराठी आलं नाही, आता 1,65,000 लोकांना तर मराठी आलेलं आहे समजा, पण ह्यापुढे जर तुम्हाला मराठी येत नसेल तर ताबडतोब कोणाचा परवाना रद्द होणार नाही. आधी 30 दिवसाची नोटीस दिली जाईल. 30 दिवसाच्या नोटीसमध्ये जर तुम्हाला मराठी आलं तर ठीक आहे, नाही आलं तर 3 महिने तुमचा जो परवाना आहे तो रद्द करण्यात येईल, निलंबित करण्यात येईल. परंतु 3 महिन्यानंतर सुद्धा जर तुम्ही मराठी बोलू शकला नाही तर तुमचं लायसन्स रद्द होईल. अशा प्रकारचा नियम मी काढला आणि त्या नियमामुळे जर रिक्षा चालकाला टॅक्सी चालकाला अजूनही मराठी शिकायचं असेल तर त्याला ती 4 महिन्याची संधी उपलब्ध होते.
0: Prajakta's tracking the latest details for us. She joins us live at the moment. Prajakta, Pratap Sarnaik saying auto and taxi drivers refusing to speak Marathi before the RTO officials will now face action. Take us to the reactions on ground zero and within his own party regarding this latest warning.

0: A world of questions. Ideas that challenge the ordinary. Conversations that connect countries and cultures. Where different worlds find common ground. NDTV World brings Nepal's ideas to the world. NDTV Anviksha, Ideas Across Borders. The Nepal Dialogue, 27th August, Kathmandu, Nepal.
1: Welcome back. Shifting our focus to Maharashtra now. The state's transport minister, Pratap Sarnaik, has now issued a warning to auto and taxi drivers who fail to learn Marathi. He says the drivers will first get a one-month notice followed by three-month suspension, and continued non-compliance could lead to permanent license cancellation. The government is now enforcing the requirement for practical Marathi knowledge among commercial passenger vehicle drivers. But Union Minister Ramdas Athawale has opposed immediate punitive action. He says that creating a Hindi-Marathi dispute is not right. And while drivers should learn Marathi, they should not be punished simply for not knowing the language.
2: जर तुम्हाला मराठी आलं नाही, आता 1,65,000 लोकांना तर मराठी आलेलं आहे समजा, पण ह्या पुढे जर तुम्हाला मराठी येत नसेल तर ताबडतोब कोणाचा परवाना रद्द होणार नाही. आधी 30 दिवसाची नोटीस दिली जाईल. 30 दिवसाच्या नोटीसमध्ये जर तुम्हाला मराठी आलं तर ठीक आहे, नाही आलं तर 3 महिने तुमचा जो परवाना आहे तो रद्द करण्यात येईल, निलंबित करण्यात येईल. परंतु 3 महिन्यानंतर सुद्धा जर तुम्ही मराठी बोलू शकला नाही तर तुमचं लायसन्स रद्द होईल, अशा प्रकारचा नियम मी काढला. आणि त्या नियमामुळे जर रिक्षा चालकाला, टॅक्सी चालकाला अजूनही मराठी शिकायचं असेल तर त्याला ती 4 महिन्याची संधी उपलब्ध होते.
3: लगता है कि हिंदी मराठी का विवाद करना बिल्कुल ठीक नहीं है. यहाँ रहने वाले हर आदमी को मराठी सीखनी चाहिए, आनी चाहिए, बात सही है.